Hamari jeba ek plavu. Jeba ek anek gun. Tare nanak charni paahe. Jeba ek kaman gun kahiye. Tere gun bahute. मैं एक न जाने कवन गुण कहिए जेबा एक तू समरथ वडा मेरी मत थोरी राम मेरी मत थोरी राम हम अज्ञान अल्प मत थोरी तू समरथ वडा वड्डी हो वड्डा